0: एमसीच्या घड्याळात दुपारची ठीक सारे 12 वाजले आहेत.
1: 819 किलोहर्ट्ज ये है रेडिओ मॉरिशस. रेडिओ मॉरिशस
2: स्वर तरंग.
3: स्वर तरंग
0: रसिक श्रोत्यांना माझ्या सप्रेम नमस्कार. करार झाल्याप्रमाणे आज पुनश्च आमची प्रेमळ भेट होत आहे AM2 रेडिओ मॉरिशस वरून. तेव्हा अगदी मनापासून स्वरतरंग कार्यक्रमात मी तुम्हा सर्व प्रिय श्रोत्यांचे सहर्ष स्वागत करते. या दुपारी 30 मिनिटांचा कार्यक्रम आहे, तेव्हा पटकन या कार्यक्रमाची सुरुवात करूया यापुढील गाण्याने. दीनबंधू तू गोपाळा रे, कृपा सिंधू तू नंदलाला रे.

करणारे हे गौर भक्ती गीत. काही गाणी फक्त ऐकली जात नाहीत तर ती आपल्या मनात नवा उत्साह जागवतात. अशाच सुंदर सुरांसोबत रंगतदार होत आहे आपली स्वरतरंगची दुपार. सतरंगी झाला रे, चला या पुढील गीताचा लाभ घेऊ या क्षणी पवनदीप राजन यांच्या गोर आवाजामध्ये.

देवा पुन्हा आणले किनारी तू मला रसिक हो कधी एखादं गाणं मनातल्या भावना अलगद जाग करती आणि आपण न कळत त्या सुरांमध्ये हरवून जातो. सुरांची ही मैफल अशीच मनाला स्पर्श करीत राहो आणि तुमचं दुपार आनंदाने भरून जावो अशी आमची हार्दिक मनोकामना आहे. इशारे हे एक धातू ऐकना, चला या पुढील मधुर गाण्याचा आस्वाद घेऊ या क्षणी.

रसिक श्रोत्यांनो, प्रेम असो, आठवण असो किंवा एखादी हळवी भावना असो, संगीत प्रत्येक भावनेला सुंदर शब्द देते. तर चला ऐकूया या क्षणी महान संगीतकार ए आर रहमान यांच्या श्रवणीय संगीताने नटलेले रोजा चित्रपटातून घेतलेले हे मधुर गीत. धुंद वर्षा वहा सुरेश वाडकर व उत्तरा केलकर या दोघांच्या सुमधुर आवाजात.

संगीत प्रेमी श्रोत्यांनो, मंगळवारच्या या सुरील मैफिलीच्या आता निरोप घेण्याची वेळ आली आहे. पण आज ऐकलेले हे मधुर सूर तुमच्या मनात निर्माण करीत राहो ही सदिच्छा. पुनश्च भेटूया नव्या दिवसात. तोपर्यंत ऐकत रहा, आनंदी रहा आणि संगीताशी जोडलेले रहा. मनापासून धन्यवाद, शुभ दिन आणि नमस्कार.

0: आपकी खट्टी मीठी यादों में आपके संग एमवीसी रेडियो
1: रजनीगंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस पर रजनीगंधा।
2: नमस्कार श्रोत्यांनो, श्री सोबत आपण आहात तर रेडिओ मॉरिशस वर रजनीगंधा कार्यक्रमात मी तुमच्या अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोत्यांनो, फक्त 20 मिनिटांचा कार्यक्रम आहे, तेव्हा पटकन कार्यक्रमाची सुरुवात करूया एका गणेश गीताने।

झाली आहे आणि 2 आठवड्यात गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. सगळीकडे श्रोतनू भक्तिमय वातावरण आहे आणि तयारी जोरात चालू आहे. तेव्हा श्रोतनू अशा या भक्तिमय वातावरणात या क्षणी ऐकूया एक झाकरी गीत, याचा स्वाद घ्या.

श्रोत्यांनो, पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या. आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.